0: ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ದೆಹಲ್ಯಾ ಐತಿಹಾಸಿಕೆ ರಕ್ತದುರ್ಗೆ ಸಮಾರೋಹಸ್ಯಾಸ್ಯ ನೇತೃತ್ವ ಕರೋತಿ. ಸಮಾರೋಹಸ್ಯ ಅಂತರ್ಗತಂ ಭಾರತೀಯ ವಾಯುಸೇನಾಯಾಹ ದ್ವೆ MI-17 ಇತ್ಯೇತೆ ವಿಮಾನೆ ಆಯೋಜನ ಸ್ಥಳೆ ಪುಷ್ಪವೃಷ್ಟಿಂ ಕರಿಷ್ಯತಃ. ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಧ್ವಜಾರೋಹಣಂ ಏಕವಿಂಶತಿ ಭುಷುಂಡಿಕಾನಾಂ ನಿನಾದೇನ ಸಹ ಸಮನ್ವಿತಂ ಭವಿಷ್ಯತಿ. ಪುಷ್ಪವೃಷ್ಟೇಃ ಅನಂತರಂ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ರಕ್ತದುರ್ಗಸ್ಯ ಪ್ರಾಚೀರಾತ್ ರಾಷ್ಟ್ರಂ ಸಂಬೋಧಯಿಷ್ಯತಿ. ಪ್ರಶಾಸನೇನ ದೂರದರ್ಶನ ವಾಹಿನೀನಾಂ ಕೃತೆ ದ್ವಾದಶ ನಿಮೇಷ ಪರಿಮಿತಾಂ ವಿಜ್ಞಾಪನಾವಧಿ ಸೀಮಾಂ ನಿರಸಿತುಂ ನಿರ್ಣಯಃ ಕೃತಃ. ಸೂಚನಾ ಪ್ರಸಾರಣ ಮಂತ್ರಾಲಯೇನ ಏಕಸ್ಮಿನ್ ವಕ್ತವ್ಯೆ ಉಕ್ತಂ ಯತ್ ಕೇಬಲ್ ಟೆಲಿವಿಷನ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ ನಿಯಮ 1994 ಇತ್ಯಸ್ಮಿನ್ ಸಂಶೋಧನಸ್ಯ ರಾಜಪತ್ರೆ ಅಧಿಸೂಚನಾ ಪ್ರಕಾಶನಸ್ಯ ದಿನಾಂಕಾತ್ ಏಷಃ ನಿರ್ಣಯಃ ಪ್ರವರ್ತಯಿಷ್ಯತೆ. ಮಂತ್ರಾಲಯೇನ ಉಕ್ತಂ ಯತ್ ದೂರದರ್ಶನ ಪ್ರಸಾರಣ ಕ್ಷೇತ್ರೇ ಘಟಿತಾನಾಂ ಪರಿವರ್ತನಾನಾಂ ದೃಷ್ಟ್ಯಾ ವಿಜ್ಞಾಪನಾವಧಿ ಸಂಬದ್ಧಾನಾಂ ಪ್ರಾವಧಾನಾನಾಂ ಪುನರಾವಲೋಕನಸ್ಯ ಅವಶ್ಯಕತಾ ಅನುಭೂತಾ. ಇತಿ ವಾರ್ತಾಃ.
1: ये आकाशवाणी दिल्ली है, कृपया हमारे अगले प्रसारण की प्रतीक्षा कीजिए. ये आकाशवाणी है. अब हम आपको लाल किला लिए चलते हैं, जहां से आप भारत के 80वें स्वतंत्रता दिवस के अवसर पर ध्वजारोहण समारोह और भारत के माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी द्वारा राष्ट्र को संबोधन का सजीव प्रसारण सुन सकेंगे. विवरण दे रही हैं श्री जैनेन्द्र सिंह, सुश्री नीलम मलकानिया और श्री देवेंद्र त्रिपाठी.
2: हॉलमार्क का निशान देख कर ही आभूषण ने, क्योंकि BIS हॉलमार्क मतलब गुणवत्ता की गारंटी. जागो ग्राहक जागो, उपभोक्ता मामले विभाग भारत सरकार द्वारा जनहित में जारी.
3: चाहे प्रेशर कुकर हो या बच्चों के खिलौने, ISI मार्क देखकर ही खरीदें, क्योंकि BIS ISI मार्क मतलब सुरक्षा की गारंटी. जागो ग्राहक जागो, उपभोक्ता मामले विभाग भारत सरकार द्वारा जनहित में जारी.
2: MRP यानी अधिकतम खुदरा मूल्य से अधिक भुगतान ना करें. जागो ग्राहक जागो, उपभोक्ता मामले विभाग भारत सरकार द्वारा जनहित में जारी.
4: PM जय अब गरीबों की जय बन गई है.
5: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, पात्र परिवार के लिए 5 लाख रुपए का मुफ्त इलाज प्रति वर्ष प्रति परिवार. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ने दी है 60 करोड़ से अधिक भारतीयों को इलाज की चिंता से आजादी.
6: अब तक 12 करोड़ से अधिक मुफ्त इलाज हो चुके हैं, जिससे चिकित्सा खर्च में गरीब परिवारों की लगभग 2 लाख करोड़ रुपए की बचत हुई है. अधिक जानकारी के लिए कॉल करें 1-4-5-5-5.
7: आयुष्मान भारत, अब इलाज की चिंता से आजादी.